येते सवा दिवसाय खूप बड येते चितवर्तीच दे आरजी कशाया फग दुई ओहो कोलेली को मचंदे फग दुयाल मचंदे फग दुयाल कैमूल पला प्रिमवार कैमूल पला प्रिमवार Copi timpul tot așa, cine bună nu mai vrea. Copi timpul tot așa, cine bună.